अंदर फैल अठ सठ तीर्थ जे नावे उतरे नाही मैल जिन पट अंदर बाहर गुदरते भले संसार तिन ने हो लगा रब सेती देखने विचार रंग हसै रंग रोवे।

काम क्रोध मिटियो ज्योतिनं, बाचा कर सिमरंत तुझे तिन, दुख दर दर मिटियो जोखिनम, कर्म कर तो दरस परस, पारस सर